हे पार ब्रह्म अविनाशी अघनास, हे पूर्ण है सर्वे दुख भंजन गुणतास, हे संगी हे निरंकार हे निर्गुण सब टेक, हे गोविंद हे गुण निधान जाके सदा विवेक, हे अपरंपर हर हर है विहोवनहार, हे संता कै संग सदा संग निधारा आधार, हे ठाकुर।

0: गुण गावे आत्म रस सुख सहज समावे अपने जन को साथ साथ समारे नानक होए परमेश्वर के प्यारे।
1: वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे।
2: एक नंबर ते कर दो, कट कर दो।

नमस्त सतदेवे नमस्तम पेवे नमस्त जनमे नमस्त सुबनमे नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व भंगे नमो काल काले नमस्त सद्यले नमस्तम वर्णे नमस्तम मरने

चंद अगा देवादे नंदी स्वरूपे नमो सर्वमाने समस्ते निधाने नमस्त नराते नमस्त परमाते नमस्तम गंजे नमस्तम पंजे नमस्तम काले नमस्तम पाले नमो सर्वदेश नमो सर्वदेशे नमो सर्वपेशे नमो सर्वराज सर्वपेशे नमो राज राज नमो सात साज नमो शाह शाह नमो मा माए